0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान, राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान। मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश। आता सविस्तर बातम्या। देशभरात काल शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो। शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थानं प्रगत असून आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या। दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या। शिक्षण
1: शिक्षिका के रूप में जाने जाती बालिकाओं की शिक्षा के क्षेत्र में उन्होंने क्रांतिकारी पहल की थी और 19वीं सदी में बालिका विद्यालय की स्थापना की थी। आज के दिन क्रांति ज्योति स्वरूपा महान शिक्षिका सावित्री बाई फुले की स्मृति को मैं सादर नमन करती हूँ।
0: राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले। यात महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता। या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपटही दाखवण्यात आले। याप्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री जयंत सिंह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता। शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यातही महत्वाची भूमिका बजावावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे। नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले। अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत, तर आजचे विद्यार्थी हा उद्याचा भारत आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं। शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, अध्यक्ष चषक विजेते आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात त्या काल बोलत होत्या। सांस्कृतिक पैलू आणि तर्कावर आधारित विधायक प्रथा परंपरांमागील विज्ञान हे नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी भावना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या डॉ

जेपी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचं वितरण पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्य समान आहेत। या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवणं ही आजची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। यावेळी विविध देशांचे महावाणिज्य दूत, ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला। भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारतानं वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विज्ञान, ज्ञान आणि जीवन मूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राज्यात काल दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। मुंबई, पुणे, ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पदकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। परभणी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दहीहंडीचं आयोजन करून लहान मुलांना बाळ गोपाळाच्या वेशभूषेत सजवण्यात आलं होतं। नंदुरबारमध्ये युवकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या थरारक प्रयत्नांनी उपस्थित नागरिकांची मनं जिंकली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली। उत्साहानं भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन वरळीतील दहीहंडी उत्सवप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केलं। युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणं आवश्यक आहे असं ते म्हणाले। कोपरी इथं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला। यावेळी त्यांच्या हस्ते नशामुक्तीची दांडी फोडण्यात आली। दहीहंडी उत्सवादरम्यान काही ठिकाणी दुर्घटना घडल्या। मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या मुलाचा, तर ऐरोली इथल्या साईनाथवाडी इथं दहीहंडीसाठी मनोरा रचताना 34 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला। पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवताना सांगाडा कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला। पुण्यात परवानगीपेक्षा जास्त आवाजात ध्वनिक्षेपक लावण्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचंही वृत्त आहे। राज्य शासनाच्या वतीनं 2025 महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे। या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलं आहे। यावर्षीपासून देशभरातील आणि देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसं ठेवण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सहभाग याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकारानं राज्यात 5 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत बालस्नेही पंचायत आणि बालस्नेही प्रभाग हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे। महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, युनिसेफ आणि यशदा यांच्या संयुक्त सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे। ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही पंचायत, तर शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बालस्नेही प्रभाग या संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। क्रिकेट। महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला। पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला। बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले। T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली। युवा फिरकी गोलंदाज श्रीचरणी 7 धावात 3 बळी घेतले, तर रावतनं 9 धावात 3 बळी घेतले। दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले। भारतानं 8 षटकं आणि 4 चेंडूत हे लक्ष गाठलं। श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं। आतापर्यंत T20 आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या 8 सामन्यांपैकी भारतानं 7 सामने जिंकले आहेत।
बॅडमिंटन भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत

पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन वी किओंग यांचा पराभव केला. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान. राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान. मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्या सोबत आहे मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। मंडळी, सप्टेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे, आज पहिला वहिला रविवार आहे, नाही का? हां, पण आपल्या सगळ्यांना एकीकडे ओढ लागलेली आहे ना, ती बाप्पाच्या आगमनाच्या, अर्थात अगदी एका आठवड्यावर या बाप्पाचं आगमन येऊन ठेपलेलं आहे, आणि सगळीकडे आपल्याला ती एक धूम, ती मजा, मस्ती, आनंद, ती खरेदी, आणि त्या खरेदीसाठी अगदी गच्च भरलेल्या अशा गल्ल्यासुद्धा पाहायला मिळत आहेत, नाही का?

म्हणजे मी म्हटलं तसं की आज सप्टेंबर महिन्यातला हा पहिला वहिला रविवार आहे, एकीकडे श्रावण महिना आता संपत आलेला आहे, भाद्रपदाचे वेद सगळ्यांना लागलेले आहेत आणि भाद्रपद म्हटलं की अर्थात गणपती बाप्पाचे वेद लागतात, पण वातावरणातसुद्धा ना असे छान बदल झालेले आपल्याला अनुभवायला मिळतात. झटक्यात पाऊस पडतो, झटक्यात छान असं ऊन असतं आणि इतकं मस्त वाटतं ना काही क्षणासाठी ते की अरे आत्ता तर पाऊस पडून गेला आणि मग त्याच्यावरनंच ते परावर्तित होणारे अगदी सांगायचं झालं तर ते सूर्यकिरण, मग ते अचानक दिसणारं इंद्रधनुष्य म्हणा, एकूणच असं एक आल्हाददायक असं उत्साही वातावरण आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. सगळे झाडं फुलं पानं इतकी छान नाहून निघालेली असतात ना की ते हिरवळ छान रंगांची उधळण नुसते पाहिली ना तरी मन प्रसन्न होतं. आणि ह्या सप्टेंबर महिन्याला साजेसा किंवा अगदी ही सकाळ सोनेरी करणारा असं छान कोट आहे माझ्याकडे. द मॉर्निंग ऑफ द फर्स्ट ऑफ सप्टेंबर वॉज क्रिस्प अँड गोल्डन ॲज अन ॲपल. अगदी सफरचंदाचा कसा रंग असतो तो लालसर, अशी छान ती चमकदार सगळ्यांना हवी हवीशी गोड वाटणारी अशी कुठली सकाळ असेल ना तर ती सप्टेंबर महिन्यातली आहे. पाऊसही आहे, ऊनही आहे आणि आपली कामं देखील तितक्याच उत्साहात सुरू असतात, नाही का? आणि सप्टेंबर

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले. ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड. मंडळी, किती अशा हलक्या दबक्या पावलांनी किंवा चोर पावलांनी भाद्रपद येतो, नाही का, श्रावणाच्या मागोमाग आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि याचं खूप छान वर्णन केलंय ते म्हणजे दुर्गाबाई भागवतांनी. आणि आता बघा ना, एकीकडे हे श्रावणातले गोडधोड पदार्थ, एकीकडे भाद्रपदात गणपती येऊ घातलेले असतात, मग आश्विनामध्ये येतं ते म्हणजे नवरात्र उत्सव आपला, आणि त्यानंतर मग कार्तिकामधली दिवाळी. एकूणच काय, गोडधोडाला छान सुरुवात झालेली असते आपली खायला. आणि ह्या सगळ्यात की नाही आपण गोड पदार्थ त्यांची जरा काळजी घेतो, नाही का. म्हणजे आपण खाऊ ते तर आहेच, पण त्याला अजिबात मुंग्या लागता कामा नये असं मला म्हणायचं होतं. पूर्वी काय करायचं, एका ताटात पाणी ठेवायचे, मग त्याच्या अगदी मधोमध तिथपर्यंत मुंग्या पोहोचणार नाहीत अशा पद्धतीनं ते एखादं गोड पदार्थ केला असेल, गुलाबजाम असेल, खीर असेल, ते पातेल अगदी मधोमध ठेवलं जायचं. कालांतराने फ्रीज आले, मग फ्रीजच्या आत ते ठेवलं जाऊ लागलं. एकूणच काय की त्याला मुंग्या लागणार नाहीत ना, अगदी साखरेच्या डब्याला, गुळाच्या डब्याला किंवा इतर काही गोड पदार्थ असेल, अगदी पेढे म्हणा, बर्फी म्हणा, ह्याला सुद्धा लागणार नाही. त्याची काळजी मात्र पुरेपूर घेतली जाते. पण कसं आहे की ह्या मुंग्यांमध्ये जी काही जिद्द आहे किंवा त्या अजिबात हार मानत नाही, हे मात्र त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. बरं का, रस्ता अडवला तर त्या वर चढून जातात, एखाद्या वेळेला त्या पाण्यात गेल्या तर त्या पोहून जायचा सुद्धा प्रयत्न करतातच. माती त्यांच्या आपण वाटेमध्ये काही जण पटकन अशी कोणाच्या हातून पडली वगैरे तर त्या तिथे सुद्धा हरत नाहीत तर त्या उकरून ती बाहेर पडतात. म्हणजे काय, त्यांचे सतत प्रयत्न हे सुरू असतात. कुठेच आपल्याला मुंगी किंवा त्या एकत्र असलेल्या मुंग्या ह्या मागे हट्टाना दिसत नाही, एकत्र काम करताना दिसतात. हे तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि संकटाचा सामना सुद्धा त्या एकत्र करतात, मोठ्या वस्तू सुद्धा त्या सहज ओढून आणतात. म्हणजे जवळपास त्यांच्या वजनाच्याही जास्त टक्के, म्हणजे थोडं 3 म्हणा, काही जणांच्या मते 30% आहे, जे काही टक्के आहे ते त्यांच्या वजनापेक्षा नक्कीच जास्त असतं. ते जे काही उचलून नेतात ती गोष्ट. आणि त्यांच्यामध्ये एवढी चिकाटी असते की कितीही मोठं संकट आलं ना तरी त्या न थांबता आपलं काम या अविरतपणे करत असतात. त्यांच्या संघर्षातून आपण सतत काही ना काहीतरी करण्याची प्रेरणा ही घ्यायलाच हवी. न थकता पुढे जाण्याची प्रेरणा जर आपल्याला कोणाकडनं घेता आली असेल किंवा घ्यायची असेल तर त्या मुंग्या आहेत. अगदी इटुकल्या पिटुकल्या आहेत पण त्या हार मानत नाहीत, हे देखील तितकंच खरं आहे. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4134 आणि 4515-4135. STD कोड आहे 022.

0: नमस्कार, मी इरावती कर्णिक. नवनवीन विषय आणि विविध रंगी गाणी यासाठी ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्स वर FM गोल्ड.
1: म्हणजे कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. आणि तुमच्यासोबत आहे आज मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. आपण सकाळपासून ज्या ज्या विषयांवरती गप्पा मारतोय ना, अनेक मंडळी मला इथे कळवत आहेत आता आम्हाला गावाला जायचे वेध लागलेले आहेत, आम्ही आता गावी पोहोचलो किंवा आता 2-3 दिवसात जायला निघणारच आहोत. आणि मुंगीबद्दल सांगायचं झालं तर अनेकांना ते पटलं, अनेकांचं तर असं म्हणणं आहे की यावर्षीच्या एका पुस्तकामध्ये सुद्धा या मुंग्यांवरती धडा आहे. आणि त्या मुंग्यांकडे बघून कळतं खरं तर, किंवा तो धडा जरी वाचला तरी लक्षात येतं की त्या मुंग्यांमध्ये किती बळ आहे, त्या किती एकजुटीनं छान काम करतात, किंवा मग त्यांच्या वजनाच्या जवळपास तिपटीनं त्या वजन उचलून नेऊ शकतात. अशा बऱ्याच गोष्टी या मुंग्यांकडनं शिकण्यासारख्या आहेत. शुभांगी कारेकर, किशोर पेडणेकर, प्रकाश कुलकर्णी, प्रकाश शिंदे, तसंच प्रमोद राऊत धाराशिव इथून, मिलिंद टिपणीस, एकनाथ कुटे हिंगोली इथून, आणि संतोष शिंदे, अविनाश दिवेकर ह्या सगळ्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. तुम्ही देखील लवकरात लवकर तुमचा सहभाग नोंदवा. आणि आपण मुंग्यांबद्दल बोलत आहोत तर जिद्द चिकाटीही त्यांच्या आपल्याला अंगी पाहायला मिळते. पण तसंच त्यांच्यामध्ये असलेलं ते जे एक प्रकारचा द्रव आहे, जर त्यांना असं वाटलं की आपल्यावर कोणतरी अटॅक करणार आहे तर त्या चावा घेतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला ती क्षणभरासाठी एक जळजळ होते आपल्याला, नाही का. आणि दुसरी अजून एक गोष्ट अशी की आपण जर त्यांचा रस्ता बदलायचा प्रयत्न केला किंवा तिथे काही मध्ये अडथळा आणला तर त्या अजिबात हार मानत नाही, त्या पुन्हा एखादा नवी वाट त्या शोधून काढतात. आणि मग अर्थात त्या वाटेनं त्या सहज पुन्हा एकदा त्यांचा प्रवास सुरू करतात. सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला सुद्धा असे अनेक अडथळे किंवा अनेक असे आपल्या आयुष्यात चढ उतार येतात, तर हार न मानता त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. अगदी लगेचच मार्ग मिळेल असं नाही, कधीतरी बराच काळ जावा लागतो, कधीतरी अगदी आठवड्याभरात सुद्धा काहीतरी नवीन सोल्युशन मिळतं. पण हॅव सम पेशन्स असं काही उगाच नाही म्हणून ठेवलेलं आहे, तेव्हा थोडासा धीर धरा, काहीतरी नक्की मिळेल, खात्री आहे मला या गोष्टीची. तुम्हाला सुद्धा असेलच, नाही का. आपल्याला आपल्या आजा आया आवर्जून सांगतात की अगं थोडा धीर धर, काहीतरी नवीन मार्ग सुचेल. तेव्हा बघा जरा विचार करा या गोष्टीचा. ऐकूया एक छान असं गाणं आशा भोसले यांच्या स्वरातलं, चौकट राजा या सिनेमातलं.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: Namaskar rasika shrotyo, mi Shivaji Satam. आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी. सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड.
3: तर मंडळी, आज आपण वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारत आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच फिरायला आवडतं. मी म्हटलं तसं अनेक मंडळी आत्ता पावसाळी पिकनिकला गेलेली आहेत, काही जण आता गावाला जायचे त्यांना वेळ लागलेली आहेत, पण गावी जाताना सुद्धा छान अशी पिकनिक करत कुठेतरी एक छोटासा धबधबा दिसला तर तिथे थांबणार, किंवा असं एखाद्या छानशा पॉईंटला थांबून एक दोन तीन का होईना आपण फोटो काढणार, त्या आठवणी जपणार आणि मग म्हणणार अरे आपण मागच्या वर्षी पण असेच काढले होते ना का फोटो, किंवा मग गरमागरम त्या भजीचा बटाटेवाड्या आनंद घेणार. असो, फिरायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं आणि फिरताना आपल्याला अशा काही नोंदी आढळतात की जिथे अनेक भारताबाहेरून लोक आली होती त्यांना तिथे फिरताना काय आढळलं, किंवा इतिहासाची पानं चाळली तरी आपल्याला दिसतं. असेच एक चीनी प्रवासी युआन शुआंग नावाचे ते भारतात आले होते साधारणपणे 629 ते 645 दरम्यान, आणि तेव्हा चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याचं राज्य होतं आणि त्या काळात ते महाराष्ट्राच्या परिसरामध्ये सुद्धा किंवा त्या भागामध्ये सुद्धा आले होते आपल्या. तेव्हा त्यांना इथे असं आढळून आलं की इथली जमीन भरपूर सुपीक आहे, खूप छान आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं धान्य इथे पिकतं, तसंच महाराष्ट्रातली जी मंडळी आहेत ती समृद्ध आहेत आणि ते विद्वत्तेचा आदर करणारी मंडळी इथे खूप जास्त आहे. ती मंडळी कधीच कोणाचे ऋण विसरत नाहीत आणि कोणी अपमान केला, कोणी वाईट वागणूक दिली तर त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय सुद्धा ही मंडळी राहत नाहीत. तसंच एखादा शत्रू शरण आला असेल तर त्या शरण आलेल्या शत्रूला देखील ते मारत नाहीत, समजून घ्यायचा प्रयत्न इथली जी मंडळी आहेत ती करतात. असंच त्यांच्या अभ्यासामध्ये अजून एक महत्त्वाची नोंद आढळली, ती म्हणजे इथे विविध परंपरा आहेत आणि त्या एकत्रच नांदताना दिसतात, इतकं छान त्यांनी वर्णन केलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मस्त वाटतं जेव्हा आपल्याबद्दल कोणीतरी लिहितं तर अर्थात आपलं मन भरून येतं, आनंद उत्साह तो द्विगुणित होतो. तर ऐकूया आपण एक छानसं गाणं महाराष्ट्र शाहीर या सिनेमातलं, शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांच्या स्वरातलं.

0: नमस्कार रसिक श्रोतेहो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी. सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड.
1: मंडळी, अलका अहिर राव ह्या नवी

मुंबई इथून तसंच आपल्याला अनेक जणांनी फोन केले आणि सांगितलं की कसा वाटतोय त्यांना आजचा कार्यक्रम. आपल्याला कळवलं प्रकाश यांनी ठाणे इथून, मानसी यांनी डोंबिवली इथून, आणि जोशी काका असं त्यांनी सांगितलं आपल्याला, कल्याणीतून त्यांनी फोन केलेला आहे. खूप खूप धन्यवाद मंडळी आवर्जून कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी, आणि इतके मस्त मस्त तुमचे अभिप्राय ऐकून खूप मजा आली. सगळ्यांनाच या गणपती बाप्पाचे वेध लागलेले आहे, सगळेजण आता गावी जायला निघालेले आहेत, नाही का? तर आता आपण याच नोटवर अथेच थांबूया आपल्या आजच्या फक्त मनस्पर्शी कार्यक्रमापुरतं. हां, पण तुम्ही कुठेही जायचं नाही आहे बरं का, कारण ठीक 11 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात युवा तरंग हा कार्यक्रम. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा, आणि तुम्ही न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आमच्या या कार्यक्रमांचा, गाण्यांचा आनंद नक्कीच घेऊ शकता। तर मंडळी, कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, ज्याचं नाव आहे युवा तरंग, नाही का? आणि युवा किंवा ही आजची युवा पिढी बघितली की त्यांच्यातला तो सळसळता उत्साह, तो जोश, असं पाहिलं की वा, काय मस्त त्यांच्यामध्ये उत्साह आहे, काहीतरी नक्की करून दाखवतील असं आपल्याला वाटतं। आणि मग त्यांना फक्त गरज असते ना ती कोणीतरी पाठीवर हात ठेवून म्हणायची, करून दाखव रे, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, कर ग तू, काही हरकत नाही, काही किती तुला त्याच्यामध्ये अपयश आलं तरी काही हरकत नाही, पण तू करून दाखव, ती जिद्द मनात ठेव, असं आपण त्यांना वारंवार सांगत असतो, नाही का? शिक्षण त्यांचं पूर्ण होतं आणि मग त्यांना ती एक ओढ लागते म्हणा, किंवा त्यांचा हळूहळू कल तिकडे सुरू होतो की आता मला इंटर्नशिप करायला हवी। हां, म्हणजे ॲक्च्युअल नोकरी मिळायच्या आधी, किंवा त्यांना ज्या ठिकाणी नोकरी करण्याचं स्वप्न आहे अशा ठिकाणी पोहोचण्याआधी बऱ्याचदा इंटर्नशिप करणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव असणं हे खूप गरजेचं मानलं जातं। बऱ्याचदा जेव्हा एखादी कंपनी विचारते तुमच्याकडे काही पूर्वानुभव आहे का, हां, असं विचारल्यानंतर हो बाबा माझ्याकडे 2 वर्षांचा अनुभव आहे किंवा माझ्याकडे 6 महिन्यांचा अनुभव आहे असं पटकन सांगितलं जातं, पण त्यासाठी की नाही, हे जे काही 6 महिन्यांचा कालावधीमध्ये घेतलेला अनुभव असतो किंवा त्या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये घेतलेला अनुभव असतो तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो। इथे तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करता त्याला खूप महत्त्व आहे। इथे तुम्ही स्वतः सुद्धा किती शिकायची तयारी दाखवताय, किती नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात करताय, ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे। आणि आज आपण नेमकं ह्याचबद्दल बोलणार आहोत आजच्या आपल्या युवा तरंग या कार्यक्रमामध्ये।

0: हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे. तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी म्हणजे FM गोल्ड वाणी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा. तर मंडळी, ह्या इंटर्नशिपकडे की नाही एक अपॉर्च्युनिटी आहे या नजरेनं बघणं खूप गरजेचं आहे, कारण या अनुभवातूनच आपल्याला पुढे जायला मिळतं, नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतात, ज्याला जॉब अपॉर्च्युनिटीज म्हटलं जातं. म्हणजे काय, दोन प्रकार आहेत बरं का, एक इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आणि दुसरी आहे ती जॉब अपॉर्च्युनिटी. म्हटलं तर सारखं आहे, म्हटलं तर बराचसा फरक आहे. म्हणजे थोडी आधी आपण जेव्हा ही नोकरी करतो तेव्हा अनेक उमेदवारांना, अर्थात इंटर्नशिप करणाऱ्या मंडळींना असं वाटतं की बाबा हे आपल्याला जमेल किंवा नाही, किंवा मग स्वतःला थोडंसं तपासून बघण्याचा हा काळ असतो. तेव्हा इंटर्नशिप हे सगळ्यात गांभीर्यानं घ्यायची गोष्ट आहे आणि व्यावसायिक जीवनाची ती पहिली वहिली पायरी आहे बरं का मंडळी. तेव्हा असं थोडंसं हलक्यात घेऊन नाही चालणार. आता मला मंडळी तुम्ही ह्या सगळ्यांनी सांगायचं आहे, तुमच्यापैकी अनेक जणांनी अनेक ठिकाणी नोकरी केली असेल, तर नोकरीमधला असा कुठला एक तो क्षण असतो तेव्हा तुम्हाला असं वाटलं हां हे केल्यामुळे मला काहीतरी चांगलं अचीव करता आलं, अर्थात मला तो अनुभव किंवा तो किस्सा ऐकण्यापेक्षा तुम्हाला ते एका वाक्यात कसं सांगता येतं आहे की बाबा हां हे कठीण होतं पण मी ते करून दाखवलं बुवा, हे तुम्ही आज मला सांगणार आहात. दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-34 आणि 45-15-41-35. एसटीडी कोड आहे 022. फक्त नोकरीच नाही, अनेक मंडळी व्यवसायात सुद्धा तितकंच दणदणीत यश मिळवतात आणि मग काहीतरी वेगळं करून किंवा वेगळी वाट निवडून काहीतरी, एक म्हणतो ना आपण की समाजामध्ये म्हणा किंवा कुटुंबात म्हणा किंवा आपल्या परिसरात सुद्धा सगळ्यांची मान उंचावते त्यांची ही कामगिरी बघून. तर तुम्ही असं नेमकं काय केलं आहे बरं ते नक्की सांगा बरं का. तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटतं?
1: विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा
2: FM गोल्ड ट्यून करा नका शोधू उगच बहाणा
1: नमस्कार श्रोते हो मी अभिजित खांडकेकर
2: नमस्कार मी सुखदा खांडकेकर
1: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड
3: तर मंडळी जसं मी म्हटलंय की तुम्ही तुमच्या आठवणीतला तुमचा जो काही नोकरीचा सुरुवातीचा काळ होता त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल कारण बऱ्याचदा काय होतं की प्रत्यक्ष अनुभवाबरोबरच अनेक थोरामोठ्यांचा अनुभव जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा नक्कीच त्यातनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि यातनं आपण बरंच काही शिकता शिकता आपण त्यातनं जाणून जेव्हा घेतो की हे काय असं त्यांना नेमकी सिच्युएशन त्यांनी हाताळली होती किंवा असं काय घडलं तर मी ते सिच्युएशन कशी हाताळायला हवी हे सगळं आपल्याला त्याच्यातून कळत जातं आणि आपल्याला आत्तापर्यंत सहभाग नोंदवलेला आहे मंगेश म्हात्रे यांनी आणि प्रज्ञा वनारसे यांनी वरळी इथून कळवलं की त्या साधारणपणे 1977 ते 1979 दरम्यानचा काळ होता तो आणि त्या डीएड करत होत्या तेव्हा छात्रसेवा म्हटलं जायचं आणि आता आंतरवाचिता असं म्हटलं जायचं तर त्यांचा तो अनुभव इतका त्यांना महत्त्वाचा वाटला की तेव्हा 2 वर्षांचं ते डीएड आणि त्यामध्ये त्यांना आलेला अनुभव तेव्हा त्यांना सांगितलं गेलं होतं की विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही जेव्हा वावरता तेव्हा त्यांच्यातलेच एक व्हायचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांच्या काही समस्या असतील किंवा त्यांना काही प्रश्न पडत असतील तर ते तुम्हाला समजून घ्यायला खूप सोपे पडतील जसं मी म्हटलं की तुम्हाला तुमचा तो काळ आठवतो का जेव्हा तुम्ही नोकरी केली होती तेव्हा पटकन त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे ते सुरुवातीचे दिवस त्यांना आठवले तेव्हा त्या प्रतीक्षानगर इथून त्या वरळीला त्यांचं थोडं शिफ्टिंग झालं होतं एकूणच त्यांच्या मनात थोडीशी धाकधूक होती तर मंडळी अशा अनेक बदलांना सामोरं जावं लागतं तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही शिकण्यासाठी रस दाखवा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा इंटर्नशिप सुरू असते तर हा एक असा टप्पा आहे की जास्तीत जास्त तुम्हाला शिकून घेता येतं तुमच्याकडे एखाद्याला थोडंसं कमी काम असेल तेव्हा तुमचे जे कलिग्स असतात किंवा जे काही वरिष्ठ मंडळी असतात त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न अनेक जण करतात किंवा मग नेमकं काय करायला हवं कामात बदल कुठल्या प्रकारचे अपेक्षित आहेत किंवा मग तुम्हाला प्रोजेक्ट्सवर काम करायला विविध आवडते ही आवड दाखवणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण ह्याच्यातून कळतं की तुम्ही न घाबरता काम करू शकत आहात समोरचं जे काम आहे ते तुम्ही त्याच्याकडे कसं बघता तुम्हाला नवीन काम करण्यामध्ये इंटरेस्ट

आहे. एखादं प्रोजेक्ट तुम्हाला दिलं गेलं तर जुनं प्रोजेक्ट संपल्यावर नवीन प्रोजेक्ट लगेच करायला तुमच्या ती तयारी असते, हे सगळं पाहिलं जातं. ह्या सगळ्याचं कुठेतरी परीक्षण अनेक जण करत असतात आणि मग अचानक कोणतरी सांगतं की अरे तिकडे तिकडे ना जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, चांगली, तुझा एक्सपिरियन्स चांगला वाटतोय, बघ बघ बघ, ट्राय करून बघ. आणि अर्थात मग आपल्याला खूप छान वाटतं, नाही का? तर बघा मग मंडळी, ह्या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला कोणते कोणते अनुभव आले होते तर लवकरात लवकर सांगा मला. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला ठाऊक आहेतच.

0: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. उत्तम उत्तम माहिती आणि दर्जेदार मनोरंजनासाठी आकाशवाणीची FM रेनबो तसंच FM गोल्ड या दोन्ही वाहिन्या नक्की ऐकत राहा.
1: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि तुमच्यासोबत आहे आज मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. 100.1 MHz वरती तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही आमच्या कार्यक्रमाचा आणि मस्त मस्त गाण्यांचा आनंद नक्कीच घेऊ शकता. तर जेव्हा ह्या मंडळी कामावरती रुजू होतात, इंटर्नशिपला सुरुवात होते, तर अशा वेळेला की नाही थोडंसं काम अगदी नवनव्यानंच ही मंडळी लागलेली असतात नाही का काम करण्यासाठी, तेव्हा त्या कामाला एक गती असणं गरजेचं आहे. तो एक स्पीड आपण म्हणतो ना, ते स्पीड सतत मेंटेन ठेवायला हवा, लक्षात ठेवायला हवं की ह्याची काहीतरी डेडलाईन आहे. हां, म्हणजे दरवेळेला ते काम महिन्याभरात पूर्ण होणं, आठवड्याभरात पूर्ण होणं, काही किंवा काही अशी कामं असतात ती त्या त्या दिवसाची त्या त्या दिवसाला केली जाणं हे खूप गरजेचं असतं. प्रत्येक कंपनीच्या या पॉलिसीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात, तर त्या पॉलिसीप्रमाणे जी काही डेडलाईन ठरवलेली असते ना, त्या डेडलाईन आधीच समजून घ्या. म्हणजे काय होईल की त्या डेडलाईन फॉलो करणं किंवा अगदीच काही तारेवरची कसरत होते असं वाटलं किंवा हे जमतच नाही असं एक क्षणभर जरी वाटलं ना, तरी तुम्ही पटकन सांगू शकता. नवीन नवीन असता अनेक मंडळी मदतीसाठी सुद्धा पुढे येतात. तेव्हा जेव्हा अशा प्रकारचं आपलं एक लाईफ सुरू होतं तेव्हा डेडलाईन्स पाळणं, डेडलाईन्समध्ये काम पूर्ण झालं नाही तर त्याचा खरंच काही पुढे जाऊन उपयोग होत नाही. त्यामुळे वेळेत काम पूर्ण होणं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि जे आपले वरिष्ठ असतात किंवा आपल्याबरोबर काम करणारी मंडळी असतात त्यांचा वारंवार इथे सल्ला घेणं खूप गरजेचं पडतं. पण तो कामाशी निगडीत असावा, तसंच उगाच सतत जाऊन काहीतरी भुणभुण लावू नये, तो जेवढाच तेवढा घ्यावा. आणि तुम्ही व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनं सल्ला घेतलेला आहे, तुम्ही तो अप्लायसुद्धा केलेला आहे आणि त्याचा व्यवस्थित उपयोग करून तुम्ही तुमची डेडलाईनसुद्धा सांभाळलेली आहे. अशी जी काही त्रिसूत्री तयार होते ती तुम्ही पूर्ण करून दाखवलेली आहे. तुमच्या कामातून खरं तर हे सगळं दिसायला हवं आणि अर्थात ते दिसल्यावर अनेक मंडळी खुश होतातच नाही का. मग आपलं काम आपल्याला सोपं वाटू लागतं, नवीन काम शिकताना उत्साह वाटतो आणि डेडलाईन देखील अजिबात चुकत नाही. खरं तर ह्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे मी म्हटलं तसं वेगवेगळ्या काही त्यांच्या नियम असतात, काही अटी असतात, त्या सगळ्याचं देखील पालन केलं जाणं हे खूप गरजेचं आहे. चला तर मग मंडळी आता पुढचं गाणं ऐकूया, पण त्याआधी आपण ऐकूया एक महत्त्वाचा संदेश आणि मग लगेचच गाणं.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation.

0: नमस्कार, मी महेश कोठारे. मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: तर मंडळी, आपण विविध ठिकाणी ह्या जॉबसाठी जातो की आपल्याला जावं लागतं. प्रत्येकाचं क्षेत्र हे वेगवेगळं असतं. म्हणजे काही जण IT मध्ये काम करत असतात, काही जण फायनान्स सेक्टरमध्ये असतात, काही जण मार्केटिंगमध्ये असतात, काही जण ग्राफिक डिझाईन्समध्ये असतात, काही जण क्रिएटिव्ह फील्डमध्ये असतात. तर ह्या सगळ्या ठिकाणी सुद्धा काम करताना ना काही बेसिक गोष्टी हल्लीच्या काळात, म्हणजे जिथे आपल्याला कम्प्युटर टेक्नॉलॉजी लॅपटॉप म्हणा किंवा अशा अनेक तंत्रज्ञानांचा वापर करावा लागतो, तेव्हा टेक्निकल स्किल्स किंवा तुम्ही टेक्निकली साऊंड असणं हे खूप गरजेचं आहे. पोर्टफोलिओ किंवा गिटहब ज्याला म्हटलं जातं, तर तुम्ही कॉलेजमध्ये केलेलं जे कोडिंग प्रोजेक्ट्स असतात किंवा तुम्ही काही ॲप्स किंवा वेब डिझाईनवरती काही काम केलेलं असेल किंवा गिटहब असेल, तर ते तुम्ही आवर्जून यामध्ये अपलोड करा किंवा त्याचं तुम्ही नमूद करा की मला हे येत आहे. किंवा CV किंवा रेझ्यूम बनवताना देखील तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. तुमच्यातले स्किल्स कोणते आहेत आवडीनिवडीनुसार, म्हणजे अगदी IT बद्दल सांगायचं झालं तर पायथन आहे, जावा आहे, जावा स्क्रिप्ट आहे, रिॲक्ट आहे, SQL आहे, किंवा क्लाउड सारख्या गोष्टी आहेत, किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग सारखे जे आपण म्हणू की डेटा स्ट्रक्चर्स आहेत, किंवा मग बेसिक DSA तर अल्गोरिदम्स आहेत जे ज्याचा वारंवार वापर हा केला जातो, किंवा टीमवर्कच्या बाबतीत सांगायचं झालं तर गिटहबचा वापर करून समजून घ्यायचा प्रयत्न करणं, अशा अनेक अनेक अनेक गोष्टी असतात. तर ह्या सगळ्याला तुम्ही कसं समजून घेता किंवा तुम्ही ते अप्लाय कसं करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मंडळी, आपल्याला खूप छान सांगितलं आता ते म्हणजे वसंत पारुंडेकर यांनी, ते एका सहकारी संस्थेत कामाला लागले. सुरुवातीचे काही दिवस त्यांना खूप दडपण होतं की मला हे काम जमेल की नाही जमेल, पण नंतर त्यांना कॉन्फिडन्स आला. वसुमती ठोसर म्हणाल्या की त्या सुरुवातीला टायपिस्ट म्हणून कामाला लागल्या होत्या, तेव्हा अगदी साध्या साध्या फाईल्स त्यांच्याकडे यायच्या आणि मग त्यांचा कामाचा अनुभव वाढला, त्यांचा त्या कामामध्ये त्या कशा पारंगत आहे त्यांच्या कामानेच दाखवून दिलं आणि मग वरिष्ठांना देखील वाटायला लागलं की हां आता या खूप छान पद्धतीनं करून दाखवत आहेत काम, तेव्हा आता ह्यांना मोठं काम द्यायला काहीच हरकत नाही. हळूहळू त्यांच्याकडचं काम जे आहे ते वाढत गेलं आणि कसा अनुभवच आपलं काम दाखवून देतो किंवा त्या अनुभवातून काहीतरी बरंचसं शिकण्यासारखं होतं असं त्यांनी सांगितलं. मानसी यांनी डोंबिवलीतून कळवलं की सध्या आम्ही वर्क फ्रॉम होम करत आहोत, पण वर्क फ्रॉम होम करताना सुद्धा त्यांना ते इंटर्नशिप केल्याचे दिवस आठवले किंवा तेव्हा कशी धावपळ व्हायची सतत त्या फाईल्स किंवा ते PPT आणि किंवा मग ते प्रेझेंटेशन्स आणि मग त्याच्या आधी ते पुन्हा एकदा सगळं रिवाईज करणं, अगदी म्हणजे कॉफी घेत घेत ते इतकं फास्ट काम करायला लागतं की अक्षरशः सेकंद चुकवूनसुद्धा चालत नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अविनाश यांनी ठाणे इथून कळवलेलं आहे की सुरुवातीच्या काळात जेव्हा ते इंजिनियर म्हणून इंटर्नशिपसाठी एका ठिकाणी जात होते तेव्हा त्यांना सतत ते कळायचंच नाही की समोरचे जे आहेत ते सांगतायत ते काय आहे आणि हे पुस्तकात कुठे होतं, अर्थात प्रॅक्टिकली ज्ञान आणि थोडं पुस्तक ह्याच्यात थोडीशी ते म्हणाले गल्लत व्हायला लागली आणि मग नंतर कळायला लागलं की नेमकं काय करायचं आहे. असे छान छान अनुभव आपल्याला अनेक मंडळींनी कळवलेले आहेत, तर तुम्ही सुद्धा अवश्य सहभागी व्हा. मंडळी, दूरध्वनी क्रमांक तुम्हाला ठाऊक आहेतच, पण काही जणांनी आत्ता कदाचित लावला असेल रेडिओ म्हणून सांगते. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 STD कोड आहे 022. आता आपण ऐकूया एक महत्वाचा संदेश आणि मग त्यानंतर एक छान असं गाणं.
2: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its

0: आता मंडळी, जर तुम्ही मार्केटिंग क्षेत्रामध्ये असाल किंवा हल्ली डिजिटल मार्केटिंग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती केलं जातं, तेव्हा क्रिएटिव्हिटी अर्थात सर्जनशीलता आणि तिथे संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसंच टूल्सची माहिती असणं, सोशल मीडिया हँडलिंग, तुम्ही एखादं पेज हँडल करत असाल सोशल मीडियावरचं, तसंच तुमचं कम्युनिकेशन स्किल म्हणजे कशासाठी, तर तुम्ही कसं बोलता, इतरांशी संवाद कसं साधता, लिहून घेणं जे आपण कॉपीराईट म्हणतो, की ते किती तुमचं त्याच्यामध्ये प्रभावीपणा तुमचा दिसून येतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिथे तुमच्या शब्दांना खूप किंमत असते. तसंच या इंटर्नशिप दरम्यान काही जाहिरातींचे कॅम्पेन्स असतात, काही प्लॅन्स केले जातात, तर ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. ग्राफिक डिझाईन करताना सुद्धा हा पोर्टफोलिओ आहे तो आवर्जून पाहिला जातो की तुमच्याकडे अनुभव किती आहे. आणि तसंच टूल्सवरती कमांड असणं किंवा व्हिज्युअल सेन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, की पुढे जाऊन मला अजून काय काय बरं ह्याच्यामध्ये करता येणं शक्य आहे. तेव्हा इंटर्नशिप शोधताना किंवा मिळवताना योग्य प्लॅटफॉर्मचा वापर करणं खूप गरजेचं आहे. अनेक विश्वासू वेबसाईट्स आहेत जिथे आपण आपला जो रेझ्युमे आहे, CV आहे, तो आपण अपलोड करू शकतो. तिकडनं आपल्याला खात्रीशीर चांगल्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या मिळू शकतात. आणि इंटर्नशिपच्या नंतर काय करावं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की ती झाली इंटर्नशिप एकदा करून योग्य पद्धतीनं, कुठलं का क्षेत्र असेना, पण त्यानंतर नेमकं काय सांगते, पटकन गाणं ऐकूया आणि मग हे छोटंशी तुम्हाला गोष्ट सांगते.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

तर मंडळी, मी तुम्हाला म्हटलं होतं की इंटर्नशिप नंतर नेमकं काय, तर फीडबॅक घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या मॅनेजरकडून, तुमचे वरिष्ठ असतील, तुमचे कलीग्स असतील, यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच सुधारणा करता येऊ शकते. अनुभव प्रमाणपत्र, आपण त्याला इंटर्नशिप केल्याचं सर्टिफिकेट मिळतं, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लेटर ऑफ रिकमेंडेशन, LOR, हे अजिबात विसरू नका. आणि रेझ्युमे अपडेट करताना इंटर्नशिप दरम्यान तुम्हाला जे जे काही नवीन शिकायला मिळालं, तुम्ही जे काही प्रोजेक्ट्स हँडल केले, ते त्याच्यामध्ये नमूद करायला, लिहायला अजिबात विसरू नका. तर अशा अनेक बारीक सारीक गोष्टी असतात, आपल्याला आपले मित्रमंडळी आहेत किंवा अनुभवातून शिकायला मिळतंच, पण या काही अशा महत्त्वाच्या टिप्स आपण म्हणूया, ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत जेव्हा आपण इंटर्नशिपकडून नंतर जॉब कडे आपण सर्चिंग आपलं सुरू होतं तेव्हा. यावेळेला नेटवर्किंग वाढवणं देखील त्या त्या क्षेत्रातलं खूप महत्त्वाचं असतं. चला तर मग म्हणजे आता या नोटवरतीच युवा तरंग हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. असला तरी तुम्ही कुठेच जायचं नाही आहे, कारण 12 वाजता रंजक सफर सुरू होणार आहे. तर मग ऐकत रहा 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.

0: प्लॅटिनम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। तुम्ही न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आमच्या कार्यक्रमांचा आणि तसंच गाण्यांचा आनंद नक्कीच घेऊ शकता। आपण प्रत्येक कार्यक्रमात की नाही काहीतरी नवं द्यायचा प्रयत्न करत असतो, आणि असंच काहीतरी नवं नवं शोधताना की नाही वेगळीच काहीतरी एखादी आपण म्हणतो की सफर घडते, आणि आजची आपली सफरसुद्धा तशीच तितकीच वेगळी आहे, खूप रंजक होणार आहे मला खात्री आहे। आणि ही सफर आपण अनेक गावागावांमधून करणार आहोत, अनेक आपण राज्य त्याच्यासाठी जी आहे ती आपण तिथे नेमकी संस्कृती कशी आहे, तिथं असं नेमकं काही खास आहे हे आपण आजच्या आपल्या सफरीमध्ये जाणून घेणार आहोत। ते म्हणाला अरे आपण कितीतरी वेळा असं वेगळ्या राज्यांना भेट दिलेली आहे, आणि मग तिथली खाद्य संस्कृती म्हणा किंवा तिथले कपड्यांचे विविध प्रकार आहेत किंवा तिथे असणारे सणवार आहेत किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत, काही त्यांच्या परंपरा आहेत हे आपण कार्यक्रमांमधून जाणून घ्यायचा प्रयत्न केला। आणि अगदी भारतातच कशाला, भारताबाहेर सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धती या आढळून आलेल्या आहेत। पण हे सगळं जाणून घेत असताना सुद्धा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की आपण शहरापासून कुठेतरी दूर निवांत ठिकाणी जायचा प्रयत्न करतो जेव्हा आपण खास सुट्ट्यांसाठी जातो तेव्हा, आणि मग जेव्हा आपण एखाद्या डोंगर दऱ्यांमधून फेरफटका मारत असतो किंवा मग असा छान गवताळ प्रदेश असतो, भारतात म्हणा किंवा भारताबाहेर सुद्धा काही ठिकाणी आपण एखाद्या मर्यादेपर्यंतच आपण त्या डोंगराच्या भागात जातो किंवा मग तिथे एक ती डोंगराळ वस्ती जी असते तिथे असणारी ती आपल्याला आढळते, आणि आपण त्याला आदिवासी असं त्यांना म्हणतो, ते मूळचे तिथले खरं तर रहिवासी असतात आणि त्यांची स्वतःची अशी एक वेगळी संस्कृती आहे, त्यांच्या उठण्या बसण्याच्या तसंच शेती करण्याची म्हणा वेगवेगळ्या पद्धती आहेत, आणि याच्यातून आपल्याला जाणवतं की त्यांनी त्यांची संस्कृती कशी जोपासली आहे, ते त्यांच्या मनोरंजनासाठी नेमकं काय करतात आणि मग त्यांचा आनंद ते कसा द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतात। अर्थात आज आपण हे की नाही सगळं जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या रंजक सफरमध्ये।

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही ऐकताय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा, एक अनमोल ठेवा।
1: तर मंडळी, आपण आज या मुखवट्याबद्दल बोलणार आहोत आणि हा जो मुखवटा आहे तो फक्त आपला चेहरा झाकायचं काम करतो का? तर अजिबात नाही। त्याच्यातून ही सगळी मंडळी आहेत ना, एखादी आपल्यासमोर कथा सादर करतात किंवा मग भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये की नाही वेगवेगळ्या जशा बोलीभाषा आहेत तिकडच्या किंवा आदिवासी मंडळी जी काही त्यांच्या भाषा आहेत त्या बोलल्या जातात आणि मग त्यांच्या परंपरा, त्यांच्या लोककथा, निसर्ग, तिथल्या देवदेवता, संस्कृती ह्या सगळ्याची आपल्याला विविधता पाहायला मिळते जेव्हा आपण त्या प्रदेशाला भेट देतो तेव्हा। तर मंडळी, माझा आजचा प्रश्न असा आहे, तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी गेला असाल किंवा या आदिवासी मंडळींबद्दल तुम्ही काही वाचलं असेल, काही तुम्हाला आवडलं असेल, तर तुम्हाला नेमकं त्यांच्यातलं काय आवडलं हे तुम्ही आज मला अगदी एका शब्दात सांगणार आहात, बरं? दूरध्वनी क्रमांक आहे 45151434 आणि 45151435, STD कोड आहे 02। तर मग मंडळी, चला लवकरात लवकर फोन

निवडा आणि मला सांगा तुम्हाला या आदिवासी मंडळींमधलं नेमकं काय विशेष असं खास आवडतं बरं. तर आता आपण सुरुवातीला अगदी भेट देणार आहोत ते म्हणजे पश्चिम बंगालच्या आणि पुरुलिया छाऊ डान्स मास्क असं तिथलं हे विशेष त्यांचा पुरुलिया नावाचं एक छाऊ नृत्य प्रकार आहे आणि तो सादर करताना रंगीबेरंगी हे मुखवटे धारण करतात. मग त्याच्यामध्ये ते हे धारण केल्यानंतर रामायण म्हणा महाभारत म्हणा किंवा इतरही अनेक पौराणिक कथा आहेत किंवा काही महाकाव्य आहेत त्यातल्या पात्रांचं ते इथे छान पद्धतीनं सादरीकरण करतात आणि मग त्याच्यामध्ये त्या कलाकारांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते विशिष्ट हावभाव व्यक्त करण्यासाठी या मुखवट्यांची मदत होते. मुळात हे जे मुखवटे आहेत ते छान असे गडद रंगांचे असतात आणि त्याच्यावरचे जे डोळे म्हणा किंवा भुवया म्हणा या विशिष्ट पद्धतीनं तर तशाच कोरलेल्या किंवा रंगवलेल्या असतात. त्याच्यामुळे काही वेगळं त्याबद्दल न वाटता आपल्याला कधी तसं बघितलं अरे केवढा मोठा चेहरा आहे किंवा केवढा गडद रंग दिला आहे असं क्षणभर वाटतं आपल्याला. पण नंतर जेव्हा आपण त्या कथेशी समरस होऊन जातो तेव्हा आपलंच आपल्याला या गोष्टीचं भान राहत नाही अरे सुरुवातीला मी घाबरले होते का क्षणभर असो. तर मग चला मग लवकरात लवकर तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचवा आणि ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे छान असं गाणं.

मंडळी, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका. 100.1 MHz वरती तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे FM गोल्ड प्रसारण सेवा. म्हणजे आज आपण विविध राज्यांमध्ये किंवा तसंच त्या त्या राज्यांमधले आदिवासी जे आहेत ते कशा पद्धतीनं किंवा तिथले रहिवासीसुद्धा त्या त्या राज्यांमधले कसे मुखवटा परिधान करून छान छान पद्धतीनं तिथं नाट्य म्हणा किंवा नृत्य म्हणा सादर करतात त्याबद्दल जाणून घेत आहोत. त्या त्या ह्याची नावंसुद्धा खूप वेगवेगळी आहेत. थेय्यम मुखवटे हे केरळमध्ये खूप प्रसिद्ध आहेत आणि धार्मिक विधीच्या वेळेला या नृत्याचं सादरीकरण जे आहे ते केलं जातं, प्रार्थना करतात. तसंच आसामचे माजुली मुखवटेसुद्धा भाववाना नावाचं सादरीकरण केलं जातं आणि वेगवेगळे इथे जी मंडळी असतात ती बांबू, माती, कापड यापासून तयार केलेले ज्या गोष्टी असतात त्याला जास्त करून प्राधान्य आहे. कथा, लोककथांमधून त्यांनी ही पात्र घेतलेली असतात आणि मग त्याच्यावर आधारित ज्या काही कथा आहेत त्या इथं सादर केल्या जातात. आत्तापर्यंत आपल्याला फोनच्या माध्यमातून कळवलेलं आहे वसंत पारुंडेकर यांनी नालासोपारा येथून की त्यांच्या शेजारी काही मंडळी राहतात आदिवासी मंडळी, त्यांचं संक्रांतीच्या वेळेचं जे नृत्य असतं ते विशेष पाहण्यासारखं असतं. प्रमोद राऊत आणि संजय गांधी यांना आदिवासी मंडळींचं जे सामूहिक नृत्य प्रकार आहे तो त्यांना खूप आवडतो. श्रीपाद जोशी यांनी कळवलं आहे की आदिवासी मंडळींचा कष्टाळूपणा किंवा पटकन एखादी नवीन गोष्ट ग्रास्प करणं, शिकून घ्यायची वृत्ती ही त्यांना खूप आवडते. शुभलक्ष्मी मस्तकार म्हणाल्या की आदिवासी मंडळींना निसर्गाचं खूप वेड असतं, ते जंगलामध्ये फॉरेस्टमध्ये तिथेच राहतात पण ते निसर्गाशी अगदी एकरूप झालेले आहेत, हे त्यांना खूप आवडतं असं त्यांनी कळवलेलं आहे. तर मंडळी तुम्हीसुद्धा लवकरात लवकर फोन करून कळवा की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय काय आवडतं.

0: happening. Asto sada mi yata dreaming.
1: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
2: नमस्कार, मी विश्वजीत जोशी. आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर.
3: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आज आपल्यासोबत आहे मी, आपली रेडिओ सखी आर जे मधुलिका. तर लडाखमध्ये चाम मास्क नावाचे जे मास्क आहेत किंवा मुखवटे जे आहेत ते परिधान करून नृत्य केलं जातं, सादरीकरण केलं जातं आणि मग तिथले देवी देवता संरक्षक जे कोणी आहेत निसर्गाचे म्हणा ते प्राणी ज्ञानी व्यक्ती अशा व्यक्तींचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते जे मुखवटे आहेत ते केले जातात आणि मग खूप छान पद्धतीने सादरीकरण केलं जातं. फक्त लद्दाखच नाही तर भूतान, तिबेट, नेपाळ आणि भारतातल्या काही उत्तरेकडचा जो भाग आहे जो या तिन्ही देशांशी जोडला गेलेला आहे अशा ठिकाणी खूप छान पद्धतीनं ह्याचं सादरीकरण केलं जातं. सुरुवातीला थोडेसे असे भयानक जरी वाटले ना तरीसुद्धा त्यांचं एक सादरीकरण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे आणि दूर दूरवरून अनेक मंडळी हे खास पाहण्यासाठी येतात आणि त्यातले जे सुस्पष्ट असे जे नाक आहे, डोळे आहे, भुवया आहेत किंवा मोठमोठाले जे दात आहेत किंवा दाढीकडचा भाग आहे असं खूप छान त्याकडे आपलं पटकन लक्ष वेधलं जातं आणि हीच त्या मुखवट्यांची खासियत आहे. आपल्याला वैदेही बेर्डे यांनी सांगितलं की तारपा नृत्य त्यांना विशेष आवडतं, तसंच साधी राहणी त्यांना खूप आवडते आणि पालघर जिल्ह्यामध्ये जो आहे तो खास आदिवासींचा जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. आपल्याला काशीनाथ यांनी अलिबाग इथून कळवलं, त्यांनासुद्धा हे तारपा नृत्य विशेष आवडतं. शंकर हजारे म्हणाले की त्यांना त्यांची वेशभूषा तसंच नृत्य हे विशेष आवडतं. आपल्याला नीलम राणे यांनी कळवलं की ते उत्सवाच्या वेळेला छान रंगीबेरंगी फुलं किंवा पानं या केसामध्ये म्हणा माळतात किंवा छान ते घर सजवताना तो त्याचा उपयोग करतात. तर हे जे काही ते पटकन डेकोरेशन

0: या कॅटेगरीत आपण म्हणू शकतो की ते जे त्याचा उपयोग इतक्या छान पद्धतीनं करतात ती कल्पकता खूप त्यांची वाखाणण्याजोगी आहे. तर मंडळी चला महत्त्वाचा संदेश आपण आता ऐकूया, त्यानंतर लगेचच एक छानसं गाणं होऊन जाऊ दे, नाही का?
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या, ऐकत रहा FM गोल्ड.

0: जुनी नवी गाणी माहिती मनोरंजनाचा खजिना म्हणजे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: तर मंडळी भारतातल्या विविध ठिकाणी विविध राज्यांमध्ये आढळणारे हे आदिवासी समुदाय आणि ते त्यांचं पारंपरिक जे मुखवटे आहेत आणि त्याच्यातून ते सादरीकरण करत असतात। मुळात हे मुखवटे घडवताना सुद्धा ते नैसर्गिक गोष्टींचा वापर जास्त प्रमाणात करतात किंवा आकार सुद्धा तुम्ही म्हणाल तर गोल किंवा साधारणपणे पानं फुलं ह्यांच्याशी काही निगडीत त्यांना बनवता येत आहे का किंवा जशा कथापुराणांमध्ये आहेत त्याच्यावरूनच किंवा त्या आधारावरतीच ते हे खरं तर मुखवटे बनवतात आणि अतिशय साध्या सामग्रीपासून त्यांनी ते बनवलेले असतात आणि त्यातलं त्यांचं जे कलात्मकपणा आहे किंवा सर्जनशील आहे ही आपल्याला पाहायला मिळते। चेरियल मास्क जे आहेत मुखवटे आणि आपण ते तेलंगणा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तसंच पश्चिम बंगाल झारखंड ओरिशा आणि छत्तीसगडमध्ये डोकरा मास्क जे आपण म्हणतो की धातूकाम करणं आणि ही जी कला आहे ही हडप्पा संस्कृतीचा वारसा मानली जाते आणि विविध ठिकाणी आपल्याला हे आढळून येतं की याच्यातूनच त्यांचं दैनंदिन जीवन किंवा आदिवासी मंडळी जी आहेत ती जीवनातून निसर्गातून आणि पौराणिक कथांमधून मिळणारी जी प्रेरणा आहे हे सगळं एका त्या आकृतीबंध साच्यात ते बांधतात आणि मग त्याचं एक कला सादरीकरण असं आपल्याला ते पाहायला मिळतं आणि खूप छान पद्धतीनं ते खरं तर ही कला सादर करतात आणि चिकण मातीचा ह्याच्यामध्ये वापर केला जातो। धातू थंड झाल्यावर कशा पद्धतीनं त्याच्यावर काम केलं जातं आणि मग हल्ली आपण जे म्हणतो की इंडस्ट्रीजमध्ये अनेक गोष्टी तर ह्या सगळ्या ह्यांच्याकडून आलेल्या आहेत खरं तर आणि हे निसर्गाशी इतके छान आणि घट्ट जोडले गेलेले आहेत त्यांचं राहणीमान इतकं साधं आहे की आता पुन्हा आपण सगळेजण एकदा त्या निसर्गाकडे वळलेलो आहोत आपल्याला जाणवते की आपणच आपला निसर्ग आता वाचवायची गरज आहे नाही का।

तर मंडळी चला आता याच नोटवर इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा एकदा एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा आणि स्वतःची काळजी घ्याला अजिबात विसरू नका. ठीक 1 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र, जे दिल्ली केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करू. पण आता मात्र मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलेखा इथेच तुमचा निरोप घेत आहे. नमस्कार.

काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं. त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात एलपीजी सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले. यात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 पोहोचलाय तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13000 जास्त लोकांना वाचवलंय. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून त्यासाठी डीएनए चाचणीचा वापर केला जातोय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8000 कर्मचारी तैनात करण्यात आले. भारत आणि चीनच्या पथकांच्या सहाय्यानं विविध जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. तसंच प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीवरही संबंधित अधिकारी बारकाईने लक्ष ठेवत आहेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रचंड हानी झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुबईमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा संघ 18 षटकं आणि एका चेंडूत फक्त 55 धावा काढून तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्रीचरणी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटकं आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150वा T20 सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा अंतिम फेरीचा सामना आज चीनच्या जी टिंग आणि रेन शियांग यू यांच्याशी होणार आहे. उपांत्य फेरीत या जोडीने मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरीन अयूब आणि टॅन वी कियोंग यांचा 21-15, 18-21, 21-11 असा पराभव केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसंच ते गृहमंत्रालयाच्या बैठकीत सहभाग घेणार असून त्यानंतर पत्रकार परिषदेलाही संबोधित करणार आहेत. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांमधले 500 जास्त संस्थात्मक गुंतवणूकदार, अर्थमंत्री आणि उद्योगपती सहभागी होत आहेत. ब्रिक्स सदस्य देश आणि भागीदार देशांमधलं भांडवल, बँकेच्या मान्यताप्राप्त पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि डिजिटल क्षमता प्रकल्पांशी जोडणं हे या 2 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये 0 शिल्लक असल्याची माहिती अधिकारांतर्गत
उघडकीला आले. अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने दाखल झालेल्या एका माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्ट पर्यंत या योजनेतल्या 59 कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होती. शून्य शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशात आहे.

0: त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र याचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली आहे. तसंच 100 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक किंवा गोठवलेली खाती याविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. राज्यात विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक मागणी न्याय्य असून सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि तातडीनं योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. हा प्रश्न एका परीक्षेचा किंवा भरती प्रक्रियेचा नाही, तर संपूर्ण यंत्रणेवरचा विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे, असं त्यांनी म्हटलंय. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या कफ परेड आणि RAJVLR या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 वाजता सुटते. या कालावधीत ती रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली आहे. पश्चिम इराणमध्ये इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन 11 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. इराणच्या सनांदाज इथं हा टँकर अनेक वाहनांवर धडकून ही आग लागली आणि त्याचा स्फोट झाला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुश्नर यांची भेट घेतली. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या वाटाघाटींना पुन्हा गती देण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. शांतता प्रक्रियेचा भाग म्हणून युक्रेनची राजधानी कीव इथं अमेरिकी राजदूतांची ही पहिलीच भेट आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. चर्चेदरम्यान पुतीन यांनी युक्रेनवरचे रशियन हल्ले 3 दिवस थांबवण्याचे आदेश दिले तर येत्या सोमवारपर्यंत मॉस्कोवरचे हल्ले थांबवण्याची आपली तयारी असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1344 5000 जण अद्याप बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: तर्हि तत् किम् इति चेत् तत्र अलङ्कारविनियोगेन लौकिकवाक्यात् वैलक्षण्यमागच्छति इति तस्य महत्त्वमस्ति, महिमा अस्ति इति कृत्वा प्राधान्यं स्वीकृतं कैश्चित्. किन्तु प्रथमम् आचार्येण भरतमुनिना यत् रसतत्त्वं काव्यस्य अपेक्षितम् इत्युक्तं तत्तु महत्त्वपूर्णमस्ति. काव्यस्य आत्मा रसः इति, यतः अन्ततो गत्वा विचारे क्रियमाणे रसः आत्मा अभिन्नः एव,
2: सत्यम्
1: एकमेव. अनुभूतिदशायां जीवः सहृदयः सामाजिकः रसाभिन्नो भवति. अतः रस एव आत्मा इति यः सिद्धान्तः अस्ति सः अद्यत्वे प्राचुर्येण सर्वैः सहृदयैः आलङ्कारिकैः इतरभाषाभाषिभिः अपि अन्यभाषायाः साहित्यविद्भिः अपि रसस्य अत्यन्तं प्रामुख्यं स्वीकृतमस्ति.
2: एवं महोदय, अग्रिमः तावत् प्रश्नः. भवान् अभिनेता, नाट्यनिदेशकः, साहित्यविद्वान्, नाट्यशास्त्रविशारदश्च वर्तन्ते. एतेषां चतुर्णां क्षेत्राणां समन्वयः भवतः नाट्यदर्शने कथं प्रतिबिम्बितो भवति?
1: निधि भवती साधु प्रश्नान् पृच्छति. अत्र साहित्यं नाम तत्तु वस्तुतः भिन्नं भिन्नं क्षेत्रमेव नास्ति. यदि भिन्नं भिन्नं क्षेत्रम् इति स्वीक्रियते तथापि अन्तःसम्बद्धमस्ति. तत्र निर्देशनं भवतु, काव्यरचना भवतु, साहित्यशास्त्रं भवतु, परस्परसम्बन्धेनैव चलति. हा, इदानीं निर्देशनं करणीयं चेत् तत्समये साहित्य शास्त्रस्य ये प्रमेयाः सन्ति तेषां अपि ज्ञानम् अपेक्षितम्। अनुकूलः नाटके विद्यमानः रसः मुख्यः रसः प्रकाशनीयः चेत् नटानां निर्देशनकाले तत्र अनौचित्यं न स्यात्। अतः मुख्यरसस्य पोषणतया एव निर्देशनं डैरेक्षन् करणीयं भवति। अङ्गरसस्य पोषणं क्रियते चेत् शृङ्गारस्य पोषणवेलायां, शान्तरसस्य पोषणं क्रियते चेत् परिहासास्पदं भवति नाटकं प्रस्तुति। अतः तत्र रसानां ज्ञानम्, अलङ्कारशास्त्रस्य ये प्रमेयाः सन्ति तेषां सम्यक् ज्ञानं, किञ्च सङ्गीतस्य कलायाः ज्ञानम् अपेक्षते। एतत् सर्वं मनसि निधाय एव एकः निर्देशकः भासादिभिः लिखितस्य नाटकस्य निर्देशनं कर्तुं शक्नोति। यतो हि भारतीयनाट्यपरम्परा किञ्चित् विशिष्टा अस्ति। केवल सामाजिकसमस्यायाः प्रकाशनं इत्येव न, किञ्च केवलं लौकिकव्यवहारस्य प्रदर्शनं एव न, अथवा मनोरञ्जनमात्रम् इत्येव न। भारतीयनाट्यपरम्परायाः महत्त्वपूर्ण उद्देश्यं किम् इत्युक्ते जगद्धीतं पुनः आत्मोद्धारः। तर्हि तादृशं तत्त्वं नाटके निहितमस्ति कविभिः महाकविभिः। तत् सामाजिकानां कृते दातव्यं चेत् निर्देशनकार्यं शिल्पिनः कार्यमिव, तथा विचार्य निर्देशनं करणीयम्। अतः एतत् सर्वम् अत्र सामञ्जस्यं भजते। शिल्पिनः कार्यमिति उक्तवान्। निर्देशनं यथा शिल्पी गृहनिर्माणं मन्दिरनिर्माणम् अत्यन्तं जागरूकतया सूक्ष्मेक्षिकया करोति, तस्य बहुविध ज्ञानम् अपेक्षितं, बहूनां शास्त्राणां ज्ञानम् अपेक्षितं। तथैव निर्देशकस्यापि, एवं काव्यनिर्माणेपि तदपेक्षितं। काव्यं निर्मातव्यं चेत् कानिचन पदानि योजयित्वा मुद्रणं कुर्मः चेत् काव्यं न भवति। तत्रापि शिल्पीवत् कार्यं करणीयं भवति। अतः परस्परम् एते सम्बद्धाः, अन्योन्याश्रयाः एव भवन्ति।
3: अस्माकं श्रोतारः निःशप्रचं लाभान्विताः स्युः इति कृत्वा भवतां कृते धन्यता वचांसि आविष्क्रियते। धन्यवादाः।
4: शास्त्र विद्या विद्वद्वचोभिः वयम् अनुरञ्जिताः। धन्यवादाः। प्रियाः श्रोतारः, संस्कृत सुरभारती भाषा सम्बद्धाः कार्यक्रमाः देवार्चन समाः तत्संसूचक सम्बद्धं संस्कृत दिग्दर्शनम् इति प्रभागं सम्प्रति प्रस्तौति मम सहयोगिनी आचार्या डॉक्टर साधना शर्मा।
5: सम्प्रति संस्कृत दिग्दर्शनम् केन्द्रीय संस्कृत विश्वविद्यालयस्य देवप्रयाग परिसरेण आयोजिते नेट परीक्षा परिणामे छात्रेभ्यः उत्तीर्णेभ्यः शुभकामनाः प्रदत्ताः। उज्जयिन्यां महर्षि पाणिनि संस्कृत वैदिक विश्वविद्यालयस्य संस्कृत शिक्षण प्रशिक्षण ज्ञान विज्ञान संवर्धन केन्द्रे संस्कृत सप्ताहोपलक्ष्ये आयोजितानां सप्त दिवसीय कार्यक्रमाणां सम्पूर्तिः अभवत्। तत्र संस्कृताध्ययनेन शास्त्राणाम् अध्ययन अध्यापनस्य महत्त्वं प्रोफेसर शिवशंकर मिश्रेण तत्रत्येन कुलपतिना प्रतिपादितम्।
4: मित्रवृन्दाः, बालाः मुदिताः, सर्वं मुदिताः, अहो सम्यक्। तदैव बालमोदनाय अद्य भगवतः श्रीकृष्णस्य प्रह्लाद हिरण्यकश्यपु सम्बद्धां लीलाम् अद्य भवद्भ्यः प्रस्तूयते। तदनुसारी बालवल्लरी इति प्रभागं प्रस्तौति मम सहयोगिनी ऋचा झा।
6: भो बालाः, पुरा हिरण्यकशिपुः नाम असुरराजः आसीत्। सः बहु बलवान् आसीत्। सः तपस्यां कृत्वा भगवतः ब्रह्मणः वरं प्राप्तवान्। वरं प्राप्य हिरण्यकशिपुः अत्यन्त गर्वितः अभवत्। तस्य एकः पुत्रः आसीत्, प्रह्लादः। सः बाल्यकालादेव भगवतः विष्णोः परमभक्तः आसीत्। सः सर्वदा भगवतः नाम स्मरति स्म। हिरण्यकशिपुः पुत्रस्य विष्णुभक्तिं दृष्ट्वा क्रुद्धः अभवत्। सः प्रह्लादम् अवदत्, हे पुत्र, मां भज, विष्णुं मा भज। प्रह्लादः शान्तभावेन अवदत् हे पितः भगवान् विष्णुः सर्वत्र अस्ति स एव मम आराध्यः क्रुद्धः हिरण्यकशिपुः प्रह्लादं नाना प्रकारेण पीडितवान् किन्तु भगवतः कृपया प्रह्लादस्य किमपि अहितं न अभवत् एकदा हिरण्यकशिपुः